विस्मात पौन विस्मात पाणी विस्मात अग्नि खिडे विडाणी विस्मात धरती विस्मात कणी विस्मात साध लगे प्राणी विस्मात संयोग विस्मात वेजोग